ते नमस्तं अपि ते नमस्तं अबाहे नमस्तं अटाहे नमस्तं अनिले नमस्तं अनादे नमस्तं अचेते नमस्तं अगादे नमस्तं अगंजे नमस्तं अपंजे नमस्तं उदारे नमस्तं अपारे नमस्तं सुविके नमस्तं अनिके नमस्तं भूते नमस्तं जुपे नमस्तं निर्कर्मे नमस्तं निर्परमे नमस्तं निर्देशे नमस्तं निर्पेशे नमस्तं निर्नामे नमस्तं निर्कामे नमस्तं निर्धाते नमस्तं निर्घाते नमस्तं निर्धूते नमस्तं अभूते नमस्तं

नमस्तं त्रिवर्गे नमस्तं असर्गे नमस्तं प्रभोगे नमस्तं सुजोगे नमस्तं गरंगे नमस्तं गपंगे नमस्तं गगम्मे नमस्तस्तरम्मे नमस्तं जलाश्रे नमस्तं निराश्रे नमस्तं अजाते नमस्तं अपाते नमस्तं अमजबे नमस्तस्तजबे आदेशंग देशे नमस्तंग पेशे नमस्तंग निर्धामे नमस्तंग निर्वामे नमो सर्व काले नमो सर्व दयाले नमो सर्व रूपे नमो सर्व पूपे नमो सर्व खापे नमो सर्व थापे नमो सर्व काले नमो सर्व पाले नमस्तस्त देव नमस्तंग पिवै नमस्तंग जन्मे नमस्तंग सुबन में नमो सर्व गौणे नमो सर्व पौणे नमो सर्व रंगे नमो सर्व पंगे नमो काल काले नमस्तस्दयाले नमस्तंग वर्णे नमस्तंग मरणे नमस्तंग जरारं नमस्तंग कृतारं नमो सर्वतन्दे नमो सत्तबन्दे नमस्तंग निर्शाके नमस्तंग निर्वाके नमस्तंग रहिमे नमस्तंग करिमे नमस्तंग अनन्ते नमस्तंग महन्ते नमस्तस्तरागे नमस्तंग सुहागे नमो सर्वशोकं नमो सर्वपोखं नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता नमो जुग जोगे नमो भोग भोगे नमो सर्वदयाले नमो सर्वपाले चाच

नमो रोग रोगे नमो सुख सुखे नमो सर्व रोगे नमो सर्व भोगे नमो सर्व जीतं नमो सर्व पीतं नमो सर्व ज्ञानं नमो परमतानं नमो सर्व मंत्रं नमो सर्व जंत्रं नमो सर्व दृश्यं नमो सर्व कृष्णं नमो सर्व रंगे त्रिपंगे अनंगे नमो जीव जीवं नमो बीज बीजे अखिजे अपिजे समस्तं प्रसिद्धे।